0: ओर पे वारे तो पीरो
1: जी अदुदी इसिंग करा इल्लके इमा इसिंग गल्लो इन्ह ने यो सिंग
0: लुको लगे चाया हम ने चोक थरे
2: लाको
0: इचे आई वांग अंग बसुम वासले
1: संधागे मो
0: इस है दो मुद्दे सक पियो इचे
1: संधागो आगे पियन मुद्दे सक इमा सके इचे इसे सके संधागो Jinwaku, you're so wazi. Sadako,
3: Dako.
0: Hey, I know. Nahaki. Pak chaura bana sana kanjinduna. Yoi bakunaibo. Langi mai sa mai ko. Amukhan na lang hanbiran ho. Amukhan na. Lang.
4: Sadako!